0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakal Beats.
4: Sakal Beats.
5: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते का पण ठीक आहात मजे आहात एंड चुनी करीत आहात ऑन ऑर एम फ्री रेडिओ मनोरंजन तर सिखो तासात लय भारी कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिखो नेहमीच प्रमाणे आमची साठ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत आणि रसिको प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी घेऊन येते तिचं स्वागत हसत मुखाने करा तर सिखो सुरुवात करूया आजचा आपला सकाळ बेचा कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाच्या जय जयकार करून

रसिक हो देवाच नाव ओठी प्रेम हृदयी आणि सेवाकृतीत असे तर जीवन धन्य होते आणि रसिक हो प्रार्थना ही दिवसाची सर्वात सुंदर सुरुवात आहे आणि कृतज्ञता हा दिवसाचा सर्वात सुंदर शेवट आहे. तर रसिक हो चालूच ठेवूया हा तासाचा अप्रतिम कार्यक्रम एका आणखी एक भक्ती गाण्याने. लालती भंडारा इन द वॉय ऑफ अतुल आणि साथी कलाकारांच्या

0: RM3 Radio.
1: Sakar Beats.
2: Sombar te Shukravar.
1: Sakari 9 to 10 a.m.
3: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
2: तर सिखो अप्रतिम सुरुवातीत झालं आजचा आपला सकाळ बीटचा कार्यक्रमाचा तर सिखो स्टेशन से कनेक्टेड 10 वाजतापर्यंत कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे आणि या क्षणी तुम्हा सगळ्या सुंदर श्रोत्यांसाठी या पुढील गीतांची निवड आपण केलेली आहे विसावची पारू इन द वॉइस ऑफ वैशाली सामंत

तर सिखो जिथे प्रेम असते तिथे प्रतिक्षण सुंदर वाटतो। तर सिखो या प्रेम भरल्या वातावरणात आपण थोडस राहूया, ऐकूया प्रेमाची धून इन द रोमॅन्टिक वॉइस ऑफ हर्षवर्धन वावरे आणि साथी कलाकारांच्या।

रसिक हो एमबीच्या घनुसा सारी नऊ वाजलेली आहे आणि रसिक हो ज्यांनी हल्लीच रेडिओ मनोरंजन वर ट्युनिंग केले आहे तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो. सकाळ बीस कार्यक्रम चालू ऑन द वेस ऑफ रेडिओ मनोरंजन 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अँड ऑल्सो टू ब्रिंग सम धमाल बीट्स इन युअर मॉर्निंग. तर रसिक हो साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत आणि रसिक हो जुन्या गाण्यांचा प्रत्येक शब्द आज तितकंच ताजा वाटतो. जुन्या सुरांमध्ये प्रेम साधेपणा आणि मनाला भिडणारी भावना घडली असती. तर ऐकूया मी रात टाकली अनप्लग्ड व्हर्शन.

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: Sakar Beats.
2: Sakar Beats.
1: रसिक होकर शंकना ही का पन्याता सासा कार्यक्रम पूरे पूर आनंद घेता हाद रसिक हो डेडिकेशन कर दिवलुया मार्च सोमवारे पालमाला राहणारे आजी राजवंती लक्ष्मण यांचा वाढदिवस होता तर एमबीसीच्या तर्फेने व माझ्या तर्फेने आजी राजवंती लक्ष्मण यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा तर रसिक हो डेडिकेशन कमिंग फ्रॉम भाची सो सिमला बाय मालू आणि सर्व परिवारांकडून

0: हाय ऐक ना
1: बोल ना
0: मी बॉयफ्रेंड तू गर्लफ्रेंड होशील का
1: काय
0: असं तुझ्या मैत्रिणीला सांगायचं मी तिच्यावर खूप प्रेम करतो ग

त्याला शिखर दिला चिराने याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर शिखर लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी. धन्यवाद, नमस्कार.

वाला दे दे प्रेम दे, दे दे प्रेम दे, प्रेम दे, प्रेम दे, दे दे प्रेम दे, प्रेम दे, प्रेम दे, प्रेम दे, प्रेम दे, प्रेम दे, प्रेम दे।